0: ಅಂದೆ ತೋರ್ತೆ ಸರ್ವೇ ಭವಂತು ಸುಖಿನಃ ಸರ್ವೇ ಸಂತು ನಿರಾಮಯ ಸತ್ಯಂ ಶಿವಂ ಸುಂದರಂ ಮಾತೃ ದೇವೋ ಭವ ಪಿತೃ ದೇವೋ ಭವ ಆಚಾರ್ಯ ದೇವೋ ಭವ ಸತ್ಯಂ ವದ್ ಧರ್ಮಂ ಚರ್ ವಸುದೇವ್ ಕುಟುಂಬಕಂ ಪಾವ್ ಸಾರೇ ಮನುಖ ಸುಖಿ ರಹಿಣ ಕಿಸೇ ನೂ ಕಿಸೇ ಪ್ರಕಾರದ ರೋಗ ನಾ ಹೋವೇ ಮಾತಾ ಕಿ ಜಯ ಹೋ ಪಿತಾ ಕಿ ಜಯ ಹೋ ಆಚಾರ್ಯ ಕಿ ಜಯ ಹೋ ಹಮೇ ಸತ್ಯ ಬೋಲ್ನಾ ಚಾಹಿಯೇ ಧರ್ಮ ते आचरण करना चाहिदा है वसुदेव कुटुंबकम दी जे उदाहरण सारे संसार नू एक सूत्र विच पिरोण लई एक बहुत ही प्रेरणादायक सतंभ है। अज दे युग विच जिस मनुख दे कोल एह ज्ञान है ओह संस्कृत दे इस ज्ञान राही लोकां नू फिर तो जागरूक कर सकदा है। जेकर एह ज्ञान लोकां तक पहुंचा दिता जावे ਤਾਂ ਫਿਰ ਤੋਂ ਸਮਾਜ ਅਤੇ ਮਨੁੱਖ ਉੱਚ ਸਤਰ ਤੱਕ ਪਹੁੰਚ ਸਕਦਾ ਹੈ। ਸੰਸਕ੍ਰਿਤ ਸਾਹਿਤ ਦੇ ਗਿਆਨ ਰਾਹੀਂ ਸਮਾਜ ਨੂੰ ਜਾਗਰੂਕ ਕਰਕੇ ਸਮਾਜ ਨੂੰ ਉੱਤਮ ਬਣਾਇਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ, ਜਿਸ ਦਾ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਨਿਰੰਤਰ ਸੂਰਜ ਦੇ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਫੈਲ ਸਕੇਗਾ।
1: ਹੁਣੇ ਤੁਸੀਂ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਸਾਹਿਤ ਸੁਧਾ ਵਿੱਚ ਡਾਕਟਰ ਰਾਜ ਕੁਮਾਰ ਦੀ ਵਾਰਤਾ ਸੁਣ ਰਹੇ ਸੀ, ਸੰਸਕ੍ਰਿਤ ਸਾਹਿਤ ਵਿੱਚ ਉੱਤਮ ਸਮਾਜ ਦੀ ਕਲਪਨਾ। ਆਕਾਸ਼ਵਾਣੀ ਦਾ ਇਹ ਜਲੰਧਰ ਕੇਂਦਰ ਹੈ। 7:50 ਹੋ ਰਹੇ ਨੇ। ਪੇਸ਼ ਹੈ ਸਪੌਂਸਰਡ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਲਮਹੇ।